सदा शहर सिंध जे निज़ारन ते लिखबो, मेहरान जे मौजुन किनारन ते लिखबो, पटके अजरक टोपीअ वारन ते लिखबो, हारन मजदूरन मोचारन ते लिखबो, होशू हेमू दोदे पारन ते लिखबो, मुहन जे दड़े जे आसारन ते लिखबो, जंहिंजो प्यारा सिंध सां तन प्यारन ते लिखबो, ओ दीदारन दुलारन ते लिखबो, दीदार देस वारन दुलारन ते लिखबो।